0: सकत के।
1: अचल मूरत अनुभव प्रकाश अमितोज कहिज
0: कोट इंद्रान सहो समान गणिज
1: त्रे पवन महीप सुर नर असुर नेत नेत बण तृण कहत
0: सर्व नाम कते कवन करम नाम बनत सुमत
1: भुजंग प्रिया छंद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले
0: नमस्तंग रूपे नमस्तंग अनुपे
1: नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे
0: नमस्तंग काय नमस्तंग जाए
1: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
0: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
1: नमस्तंग कर्मं नमस्तंग।